0: परे भरे
1: हरे हरे,
0: तू काहे डरे डरे
1: हरे हरे।
0: आज उठा ले तुझा
2: राधे श्याम।